0: करेल पण मग तिला ती साग सब्जी खालून शरीरात मस्त खाणारे बच्चा तंदुरुस्त करेल.
1: रेडियो कृपाता एफएम द्वारा सामाजिक जा रही संदेश
2: Thank you.